0: मरणोपरांत परम वीर चक्र से सम्मानित किया गया।
1: देश ने इस महावीर की स्मृति को विस्मृत होने नहीं दिया। द्रास कारगिल युद्ध संग्रहालय, राष्ट्रीय सुरक्षा अकादमी पुणे और देश में अन्य कई जगहों पर उनकी स्मृति में स्मारक बनाए और अपने भवनों का नाम रखा।
0: राष्ट्र श्रद्धा सहित इस असाधारण शौर्य के स्वामी और मूर्धन्य युद्ध नायक को नमन करता है।
2: अभी आप सुन रहे थे वीर गाथा श्रृंखला के अंतर्गत कार्यक्रम लेफ्टिनेंट मनोज कुमार पांडे। कार्यक्रम समन्वय प्रोफेसर राजेंद्र पाल। कलाकार अश्विनी वालिया, बाबला कोचर, शिमाइला परवेज, परवेज गौहर और आर एस रघु। शोध व आलेख अजीत होरो। तकनीकी समन्वय बटी लैंग लिंगडो। ध्वन्यांकन मयंक कुमार और शानु मुक्सीम। निर्माण सहयोग तनु गुप्ता। निर्देशन तथा निर्माण विमलेश चौधरी। यह कार्यक्रम CIET NCERT नई दिल्ली भारत द्वारा प्रस्तुत किया गया। अभी आपने सुना कार्यक्रम मनोज कुमार पांडे और अब इसी कार्यक्रम के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो अपने मित्र अजीत
3: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ अगले सप्ताह तक के लिए आज्ञा दीजिए। नमस्कार।
4: उमंग उमंग उमंग उमंग।
5: CIET ಮತ್ತು NCERT ಪ್ರಾಯೋಜಿತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಉಮಂಗ್ ಪ್ರಸಾರವಾಯಿತು। ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ ತರಂಗಾಂತರ 275.5 meters 1089 kHz ಹಾಗೂ FM ಕಂಪನಾಂಕ 100.3 MHz ಇದು ಆಕಾಶವಾಣಿಯ ಮಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರ। ನ್ಯೂಸ್ ಆನ್ AAR ಆ್ಯಪ್ ಹಾಗೂ ವೆಬ್ ಸ್ಟ್ರೀಮಿಂಗ್ನಲ್ಲೂ ಈ ಪ್ರಸಾರವನ್ನು ಆಲಿಸುತ್ತಿರುವಿರಿ।
6: ರೀಡ್ ಸ್ಕೂಲ್ ಎಲ್ಲ ಇನ್ನೇನ್ ರಿಓಪನ್ ಆಗ್ತದೆ?
7: ಹಳೆ ಸ್ಕೂಲ್ ಬ್ಯಾಗ್ ಸಾಕಲ್ವಾ? ಯೂನಿಫಾರ್ಮ್ ಮತ್ತೆ ಶೂಸ್ ಹೋದ ವರ್ಷದ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಹೇಗೆ?
6: ಯಾಕ್ರಿ, ಅವ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಹೊಸದೇ ಬೇಕು ಅಂತಿದ್ದಾನೆ.
7: ಓ, ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಫೀಸು, ಆ ಬುಕ್ಸು?
8: ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಎಜುಕೇಶನ್ ಅಂತ ಬಂದಾಗ ಈ ತರ ಯಾವುದೇ ಕಾಂಪ್ರಮೈಸ್ ಬೇಡ. ಮಣಪುರಂ ಫಿನಾನ್ಸ್ ನೀಡ್ತಿದೆ ಎಜುಕೇಶನ್ ನೀಡ್ಸ್ ಗಾಗಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಗೋಲ್ಡ್ ಲೋನ್. ಕರೆ ಮಾಡಿ 1800-420-2233.
5: ಆಕಾಶವಾಣಿ ಮಂಗಳೂರು, ಸಮಯ 10:30:45. ಮಹಿಳೆಯರಿಗಾಗಿ ತುಳು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪೂ ಪನ್ನೀರ್ ಇದೀಗ.
9: ಆಕಾಶವಾಣಿ ಮಂಗಳೂರು ಪೂ ಪನ್ನೀರ್ ಪೊಂಜೌಲೆಗಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇತ್ತೆ ನಮ ಸುಮನ ಆರ್ಯೆ ವಾಮಂಜೂರು ಬೊಕ್ಕ ಕೂಟದಕಲು ನಡಪುಡದ ಕೊರ್ಪುನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ವೈವಿಧ್ಯನು ಕೇನಗ.
10: ಶ್ರೋತೃ ಬಂಧುಲೆಗ್ ಸೊಲ್ಮೆಲು. ಸುಮನ ಆರ್ಯೆ ವಾಮಂಜೂರು ಬೊಕ್ಕ ಕೂಟದಗಲು ಎಂಕುಲು ಇನಿತ ಪೂ ಪನ್ನೀರ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡಪುಡಾದು ಕೊರೊಂದುಲ್ಲ. ದುಂಬತ್ತ ಸಮೂಹ ಸೊರಟು ಕೇನ್ಲೆ ಒಂಜಿ ಸುಗಿಪು ಗೀತೆ. ಶರಣ ಎನ್ನುಗ ಬಲೆ, ಶರಣ ಎನ್ನುಗ.

0: ರೀ, ಸ್ಕೂಲ್ ಎಲ್ಲ ಇನ್ನೇನ್ ರೀ ಓಪನ್ ಆಗ್ತದೆ?
1: ಹಳೆ ಸ್ಕೂಲ್ ಬ್ಯಾಗ್ ಸಾಕಲ್ವಾ? ಯೂನಿಫಾರ್ಮ್ ಮತ್ತೆ ಶೂಸ್ ಹೋದ ವರ್ಷದ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಹೇಗೆ?
0: ಯಾಕ್ರಿ, ಅವ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಹೊಸದೇ ಬೇಕು ಅಂತಿದ್ದಾನೆ.
1: ಓಹ್, ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಫೀಸು, ಆ ಬುಕ್ಸ್?
2: ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಎಜುಕೇಶನ್ ಅಂತ ಬಂದಾಗ ಈ ತರ ಯಾವುದೇ ಕಾಂಪ್ರಮೈಸ್ ಬೇಡ. ಮಣಪ್ಪುರಂ ಫಿನಾನ್ಸ್ ನೀಡ್ತಾ ಇದೆ ಎಜುಕೇಶನ್ ನೀಡ್ಸ್ ಗಾಗಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಗೋಲ್ಡ್ ಲೋನ್. ಕರೆ ಮಾಡಿ 1800-420-223.
0: ರೀ, ಸ್ಕೂಲ್ ಎಲ್ಲ ಇನ್ನೇನ್ ರೀ ಓಪನ್ ಆಗ್ತದೆ?
1: ಹಳೆ ಸ್ಕೂಲ್ ಬ್ಯಾಗ್ ಸಾಕಲ್ವಾ? ಯೂನಿಫಾರ್ಮ್ ಮತ್ತೆ ಶೂಸ್ ಹೋದ ವರ್ಷದ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಹೇಗೆ?
0: ಯಾಕ್ರಿ, ಅವ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಹೊಸದೇ ಬೇಕು ಅಂತಿದ್ದಾನೆ.
1: ಓಹ್, ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಫೀಸು, ಆ ಬುಕ್ಸ್?
2: ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಎಜುಕೇಶನ್ ಅಂತ ಬಂದಾಗ ಈ ತರ ಯಾವುದೇ ಕಾಂಪ್ರಮೈಸ್ ಬೇಡ. ಮಣಪ್ಪುರಂ ಫಿನಾನ್ಸ್ ನೀಡ್ತಿದೆ ಎಜುಕೇಶನ್ ನೀಡ್ಸ್ ಗಾಗಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಗೋಲ್ಡ್ ಲೋನ್. ಕರೆ ಮಾಡಿ 1800-420-223.
3: ಆಕಾಶವಾಣಿ ಮಂಗಳೂರು, ಸಮಯ 8:45. ಇನ್ನು ಮುಂದೆ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದಿಂದ ಮೊದಲು ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ
4: ಸಾಥ್ ಮೇ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಅರೋರಾ. ಮುಖ್ಯ ಸಮಾಚಾರ. ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಅಮಿತ್ ಶಾ ನೆ ಪ್ರೌದ್ಯೋಗಿಕಿ ಔರ್ ನಾಗರಿಕ ಭಾಗೀದಾರಿ ಸಹಿತ ಚಾರ್ ಸ್ತರೀಯ ಸುರಕ್ಷಾ ಉಪಾಯೋ ಕೆ ಸಾಥ್ ಸೀಮಾ ಪ್ರಬಂಧನ್ ಮೇ ಬಡೆ ಬದಲಾವ್ ಕಿ ಘೋಷಣಾ ಕಿ. ಕಹಾ ಅವೈಧ ಪ್ರವಾಸನ್ ಪರ್ ಅಂಕುಶ್ ದೇಶ್ ಕಿ ಜನಸಂಖ್ಯಿಕಿ ಸುರಕ್ಷಾ ಕೆ ಲಿಯೆ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ. ಸರ್ಕಾರ ನೆ ಕಿಸಾನೋ ಕೋ ಬೀಜ ಉಪಲಬ್ಧತಾ ಸುನಿಶ್ಚಿತ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ 1,74,000 ಕ್ವಿಂಟಲ್ ಕಾ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬೀಜ ಭಂಡಾರ ಸ್ಥಾಪಿತ ಕಿಯಾ. ಶಿಕ್ಷಾ ಮಂತ್ರಿ ಧರ್ಮೇಂದ್ರ ಪ್ರಧಾನ್ ನೆ ಪರೀಕ್ಷಾ ಮಾಫಿಯಾಂ ಕೆ ಖಿಲಾಫ್ ಕಡಿ ಕಾರ್ಯವಾಹಿ ಔರ್ ಯೋಗ್ಯ ಛಾತ್ರೋ ಕಿ ಸುರಕ್ಷಾ ಕಾ ಆಶ್ವಾಸನ್ ದಿಯಾ. ಸಿಂಗಾಪುರ್ ಓಪನ್ ಬ್ಯಾಡ್ಮಿಂಟನ್ ಮೇ ಸಾತ್ವಿಕ್ ಸಾಯಿರಾಜ್ ರಂಕಿ ರೆಡ್ಡಿ ಔರ್ ಚಿರಾಗ್ ಶೆಟ್ಟಿ ಪುರುಷ ಡಬಲ್ಸ್ ತಥಾ ಧ್ರುವ್ ಕಪಿಲಾ ಔರ್ ತನಿಷಾ ಕ್ರೆಸ್ಟೋ ಮಿಕ್ಸ್ ಡಬಲ್ಸ್ ಕೆ ಸೆಮಿಫೈನಲ್ ಮೇ. ಔರ್ ಐಪಿಎಲ್ ಕ್ರಿಕೆಟ್ ಮೇ ದೂಸರೆ ಕ್ವಾಲಿಫಾಯರ್ ಮೇ ಗುಜರಾತ್ ಟೈಟನ್ಸ್ ತಥಾ ರಾಜಸ್ಥಾನ್ ರಾಯಲ್ಸ್ ಕೆ ಬೀಚ್ ಮುಕಾಬಲಾ ಜಾರಿ. अब समाचार विस्तार से. गृह मंत्री अमित शाह ने कहा है कि सीमाओं को सुरक्षित करना और अवैध प्रवासन पर अंकुश लगाना राष्ट्र की जनसांख्यिकी सुरक्षा के लिए महत्वपूर्ण है. गुजरात के भुज में भारत पाकिस्तान सीमा पर महत्वपूर्ण G7 और G13 सीमा चौकियों के उद्घाटन के बाद गृह मंत्री ने कहा कि केंद्र सरकार लीक प्रूफ सुरक्षा ग्रिड स्थापित करने के लिए ड्रोन, रडार और आधुनिक बाढ़ सहित अत्याधुनिक प्रौद्योगिकी का उपयोग कर रही है. उन्होंने नई सुरक्षा ग्रिड के साथ सीमा प्रबंधन में बदलाव की घोषणा की.
5: बीएसएफ की सीमा सुरक्षा के कंसेप्ट को पूर्णतया बदलने का निर्णय किया है. एक चतुष्कोणीय कंसेप्ट के साथ एक सुरक्षा ग्रिड हम आने वाले दिनों में बनाएंगे और बॉर्डर सुरक्षा की जगह टेरिटोरियल सुरक्षा का एक नया कंसेप्ट भी लॉन्च करेंगे और बीएसएफ के जवानों की तो प्रमुख जिम्मेदारी रहेगी ही रहेगी. ये मिलाकर समग्र बॉर्डर बांग्लादेश और पाकिस्तान की सुरक्षा ग्रिड मजबूत बनाने का काम हम स्मार्ट बॉर्डर सुरक्षा के प्रोजेक्ट के तहत हम ले रहे हैं.
4: कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान ने कहा है कि किसानों को पर्याप्त बीज उपलब्ध कराने के लिए 1,74,000 क्विंटल का राष्ट्रीय बीज भंडार स्थापित किया गया है. नई दिल्ली में कार्यक्रम में उन्होंने उर्वरक वितरण में पारदर्शिता, कालाबाजारी की रोकथाम तथा किसानों को उचित आपूर्ति सुनिश्चित करने पर बल दिया. उन्होंने कहा कि सरकार नकली कीटनाशकों के खिलाफ कड़ी कार्रवाई कर रही है.
6: सबने मिलकर ये तय किया है कि जो घटिया पेस्टिसाइड है वो एक बड़ी समस्या है. बीज भी गुणवत्तापूर्ण मिले और घटिया पेस्टिसाइड, उस पर जितने सैंपल उठाना चाहिए उतने सैंपल उठाएं. लैब्स कई राज्यों में है लेकिन उनको परफेक्ट करने का काम करें. NABL प्रमाणित लैब वहाँ उन राज्यों में हो, इस पर भी व्यापक पैमाने पर चर्चा हुई है. हम लोग इस पर भी नकली के खिलाफ कड़ी कार्रवाई की जाए, व्यापक अभियान चलाया जाए.
4: कृषि मंत्री ने बताया कि देश का कुल खाद्यान्न उत्पादन अब तक के उच्चतम स्तर 376 करोड़ टन से अधिक हो गया है. सरकार ने कहा है कि देश में पेट्रोल, डीजल और रसोई गैस का पर्याप्त भंडार है और सभी शोधन संयंत्र अधिकतम स्तर पर काम कर रहे हैं. पेट्रोलियम और प्राकृतिक गैस मंत्रालय में संयुक्त सचिव सुजाता शर्मा ने नई दिल्ली में अंतर मंत्रालय संवाददाता सम्मेलन में कहा कि देश में प्रतिदिन 92,000 मीट्रिक टन रसोई गैस का उत्पादन हो रहा है जो अब तक का सर्वोच्च स्तर है. उन्होंने लोगों से अफवाहों पर ध्यान न देने और ऊर्जा बचाने की अपील की.
7: सरकार सभी घरों तक LPG सिलेंडर्स की उपलब्धता और डिलीवरी सुनिश्चित कराने के लिए हर संभव प्रयास कर रही है. इसके साथ सरकार सभी पेट्रोल पंप पर पेट्रोल और डीजल की आपूर्ति सुनिश्चित करने के लिए भी प्रयासरत है. इसलिए अफवाहों